0: सुसहस्रधाय समिते
1: सुसहस्रधाय समिते सुसहस्रधाय समिते
0: समाहिता सुसहस्र धाय समिते
1: समाहिता सुसहस्रधाय समिते समाहिता सुसहस्रधाय समिते।